सुख कने कोई न जाने तुम्हारा अंत ऊचे ते ऊचा भगवंत सगल समगिरी तुम्हारा सुतरितारी तुमते हो वे सो आज्ञा